103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर 5 श्रावण शके 1948 अर्थातच 27 जुलै 2026 सकाळचे 5:58 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

श्रुती हो नमस्कार. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात कल्याण इनामदार यांचं गीत. संगीत प्रभाकर पंडित यांचं आहे.

0: नंदू होनं पेनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं आणि यासोबतच भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात समाप्त करीत आहोत. नमस्कार. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज कार्यक्रमात ऐकवीत आहोत वेळेचं नियोजन याविषयी नंदिनी चुनारकर यांचे विचार.
1: वेळेचे महत्त्व आपणा सर्वांना पटलेलेच आहे, कारण आपल्या अनेक गाड्या चुकल्या आहेत, परीक्षेत प्रश्न लिहाव्याचे राहून गेले आहेत, मानसिक हानीचे तर अनेक प्रसंग आहेत, आई वडील जिवंत असताना सेवा राहून जाते व नंतर फोटोची पूजा करत समाधान मानावे लागते, घटस्फोटानंतर पत्नीवर प्रेम करायचेच राहून गेले हे कित्येकांना समजतं. टाईम इज मनी, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. कल करे सो आज कर, आज करे सो अप, पल में प्रलय आएगा फिर करेगा कब, अशी कितीतरी म्हणी आहेत ज्या वेळेचे महत्त्व सांगतात. तरी आम्ही आजपर्यंत हे वेळेबाबत शहाणे झालो नाही, कारण आम्ही वेळेचे व्यवस्थापन करीत नाही. आम्ही कमी महत्त्वाच्या गोष्टीचे जास्त चांगले व्यवस्थापन करतो. केस, कपडे, पैसे, खोटे व्यवहार, ओली पार्टी, चोरी इत्यादी अनेक वायफळ गोष्टींचे नियोजन व्यवस्थापनात तास आणि दिवस जातात. पण वेळ, पाणी, प्रकाश, हवा, आरोग्य व शांतता अशा अमूल्य ईश्वरी ठेवाबद्दल मुक्तहस्ते उदाहरण सुरू असते. येथे आपण वेळेचे व्यवस्थापन कसे करावे यावर चिंतन करणार आहोत. वेळ पुरत नाही असे म्हणणारेही असतात, त्यापेक्षाही जास्त वेळ जात नाही असेही लोक म्हणतात, कारण दोघांनीही वेळेचे व्यवस्थापन केलेले नसते. वेळ जात नाही असे म्हणताना आपण आपणास मृत्यूकडे जाण्याची घाई आहे असे म्हणत आहोत हे ते विसरतात. वेळ आयुष्य प्रत्येकालाच कमी असते, त्यामुळेच त्यांच्या नियोजनाबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. संपत्ती, ज्ञान, व्यक्तिमत्व सर्वांजवळ सारखे नाही, पण सर्वांजवळ सारखीच असणारी एकमेव गोष्ट म्हणजे वेळ. 24 तास सर्वांजवळ आहे. सूर्य सर्वांसाठी एकाच वेळेस उगवतो व मावळतो. ही गोष्ट वेगळी की आम्ही सूर्यासाठी उशिरा उगवतो. ज्याला अकाली मृत्यू येतो त्याला कमी वेळ मिळाला असे वाटते. वेळ वाढविता येत नाही, कारण वेळ मापनाची यंत्र आहेत पण वेळ वाढवण्याची नाही. जागून रात्रीचा दिवस करता येतो, पण ती वेळ वाढविणे नसून वेळेचे समायोजन आहे की झोपेची वेळ काढून कामाला देतो. वेळेचे व्यवस्थापन करून वेळ वाचवता येतो व हाच एक मार्ग वेळ उपलब्धीचा आहे. नियमित कामांचा क्रम व वेळ बदलू नका. ज्या वेळेला नित्याची कामे करता त्याच वेळेला व क्रमाने करा, म्हणजे गतीने होईल. वेळ व क्रम बदलला तर जास्त वेळ लागतो. वेळ वाया का जातो? कारण आमची उद्दिष्टे ठरलेली नसते. आपल्याला निश्चित काय करायचे हे माहीत नसल्याने घाई वेग नसतो. त्यासाठी उद्दिष्ट पूर्ण जीवन पद्धती पाहिजे. नरकनारायण बनण्याचे जीवनाचे उद्दिष्ट सर्वश्रेष्ठ आहे. घेण्यापेक्षा देण्यावर जेव्हा प्रेम होते तेव्हा सेवा, प्रेम, समर्पण, समत्व भाव, वैश्विक भाव असे गुण विकसित होऊन जीवनाचे सार्थक होते. मैत्रीसुद्धा त्यागासाठी केली जाते. कृष्णाने सुदाम्याबरोबर केलेली मैत्री निरक्षर कस्तुरबाला पत्नी नव्हे तर सर्व कार्यात महात्मा गांधींनी बरोबरीने दिलेला दर्जा नदीला सागराची ओढ असते, त्याप्रमाणे असे व्यक्तिमत्व दातृत्व प्रेमी असते. मरण येत नाही म्हणून जगणे हे जीवनाचे निकृष्ट उद्दिष्ट होय. बेकारी, आळस, व्यसनी लोक, आजारी, अपंग, नैराश्य असलेल्या व्यक्ती अशी उद्दिष्टे बाळगतात. दिवसाची उद्दिष्टे ठरविली तर दिवस वाया

0: केल्याचा पश्चाताप होणार नाही व रात्री झोपण्याअगोदर काही सार्थकी लागल्याचे समाधान मिळेल. वेळ वाया जातो कारण आळसाची आवड असते. उद्दिष्टपूर्तीसाठी कष्टाची तयारी नसते. वेळ वाया जातो कारण आपल्याला पुढील शब्द प्रिय असतात. करता येईल, उद्या करू, वेळ आल्यावर होईल. आपण उद्दिष्टाकडे गेलं पाहिजे. उद्दिष्टाला पाय नसल्याने ते आपल्याकडे येणार नाही. वेळ वाया जातो कारण आपली चांगल्या गोष्टींवर श्रद्धा नसते, त्यांचा आदर नसतो. हे शक्य नाही, हे फार अवघड आहे, हे बोलून आपण मोकळे होतो. आपण दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्याऐवजी त्यावर जळून मोकळे होतो. चांगल्याची ईर्ष्या, द्वेष, कंटाळवाण्या, निंदा करीत बसतो व तास दोन तास कसे जातात समजत नाही. जर तुम्ही वेळेची बचत केली तर आयुष्यात समाधान वाटायला येईल.
1: आपण ऐकत होता चिंतन या कार्यक्रमात वेळेचं नियोजन याविषयी नंदिनी चुनारकर यांचे विचार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, आता जाणून घेऊया आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचे काही दिनविशेष.

45 मिनिटांनी कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जाते. 6:55 मिनिटांनी सुप्रभात, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 7:40 सुगम संगीत, 8:15 हिंदी चित्रपट संगीत, 8:40 सुगम संगीत, 9:00 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम चालता बोलता सादर करते उमेश दुपारे. 11:00 हिंदी भजन, 11:30 मराठी चित्रपट संगीत, 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जाईल. त्यानंतर विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित होतील. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 7:30 माझं घर माझं शिवार, यात भात पीक संवर्धन किडीपासून मुक्ती या विषयावर डॉक्टर गीतांशु डिंकवार सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय मूल यांचं भाषण आपण ऐकू शकाल. श्रोते ही होती आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज भारताचे मिसाईल मॅन आणि जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे महान शास्त्रज्ञ, दूरदर्शी विचारवंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांनी भारताच्या संरक्षण आणि अवकाश संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि शिक्षणावरील निष्ठा ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होती. आज 27 जुलै त्यांचा स्मृती दिवस. 27 जुलै 2015 रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाच त्यांचं निधन झालं. शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे हे महान व्यक्तिमत्व आजही प्रत्येक भारतीयांसाठी आदर्श आहे. आज ज्येष्ठ बीनवादक, ध्रुपद गायक बंदे अली खां यांचा जन्मदिवस. त्यांना किराणा घराण्याचे मूळ पुरुष म्हणून मानलं जातं. श्रोते, हे होते आजचे काही दिनविशेष.

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण सूर्यफूल लागवड याविषयी जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सूर्यफूल हे वर्षभर घेतलं जाणारं महत्वाचं तेलबिया पीक आहे. हे पीक सूर्यप्रकाश आणि तापमानास संवेदनशील नसतं, त्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात लागवड करता येते. हलक्या ते भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक उत्तम येतं. सूर्यफुलाची मुळं जमिनीत खोलवर जात असल्यामुळे पाण्याचा ताण सहन करू शकतं, त्यामुळे दुष्काळी भागातही चांगले उत्पादन मिळतं. साधारणत 85 ते 90 दिवसात पीक तयार होतं, त्यामुळे कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळून जातं. सूर्यफुलामध्ये तेलाचं प्रमाण 5 ते 40% इतकं असतं. थोड्या क्षेत्रात कमी कालावधीत या पिकापासून जास्त तेल उत्पन्न मिळू शकतं. सूर्यफूल तेलास चांगला बाजारभाव असल्यामुळे इतर तेलवर्गीय पिकांच्या तुलनेत किफायतशीर, कमी खर्चात येणारं पीक म्हणून सूर्यफूल ओळखलं जातं. आरोग्यासाठी देखील सूर्यफूल तेल हे अतिशय चांगलं आहे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सूर्यफूल लागवडीसाठी हवामान कसं असावं या संदर्भात जाणून घेऊया. पिकाच्या वाढीसाठी 20 ते 29 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असतं. फुलोराच्या अवस्थेत 80 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, सतत रिमझिम आणि मोठा पाऊस, तसंच पीक धुक्यात सापडल्यास दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे फुलोऱ्याची अवस्था पावसात आणि धुक्यात सापडणार नाही याची काळजी घेऊनच पेरणीची वेळ ठरवावी. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सूर्यफूल लागवडीसाठी जमीन कशी असावी याविषयी जाणून घेऊया. किफायतशीर उत्पादनासाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. थोड्याफार चोपण जमिनीत देखील हे पीक घेता येतं. जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 पर्यंत असावा. पूर्व मशागत या संदर्भात जाणून घेऊया. जमिनीची खोल नांगरणी करून कुळथाच्या 3 ते 4 पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीपूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 5 ते 6 टन द्यावे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण सूर्यफूल लागवड या संदर्भात जाणून घेतलं. अधिक माहिती जाणून घेऊया पुढील कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं हेमा बहादे यांनी.

आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:45 होत आहे. आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया याविषयी गायनेकोलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया
1: श्रोते हो नमस्कार आपण IVF तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत आहोत या उपचार पद्धतीमध्ये काही प्रमाणात धोके सुद्धा असू शकतात किंवा याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत मॅडम काय सांगाल याबद्दल
2: दुष्परिणाम फारसे जास्ती नसतात का खूप काळजी घेतली जाते IVF प्रोसेसमध्ये आणि जेव्हा आपण आधी बोललो होतो एम्ब्रियो ट्रान्सफर करतो तर मिनिमम 2 एम्ब्रियो ट्रान्सफर केले जातात त्याच्यामधनं एक तरी रुजलं तर सिंगल बेबी प्रेग्नन्सी राहते

0: पण जर ते ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिले तर थोडासा रिस्क फॅक्टर वाढतं, म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये जातं. पण ती हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे जशी नॉर्मली प्रेग्नन्सी पण ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिली तर तेच हाय रिस्क फॅक्टर्स असतात. थोडंसं बेड रेस्ट जास्ती लागतं किंवा पाचव्या महिन्याला बीपी येऊ शकतं, डायबिटीज येऊ शकतं, डिलिव्हरी थोडीशी लवकर होऊ शकते, पाणी लवकर सुटू शकतं. तर हे सेमच रिस्क फॅक्टर्स आहे जे नॉर्मल प्रेग्नन्सी बरोबर असतात. दुसरं जे इंजेक्शन दिले जातात तर त्यांचे साईड इफेक्ट थोडेसे असे असू शकतात की ते पाणी साचतं बॉडीमध्ये, वॉटर रिटेन्शन होतं, तर त्याच्याने हेडेक किंवा ब्लोटिंग किंवा वेट गेन, पण जे ट्रान्झियंट असतं, टेम्पररी असतं, जे वेट गेन वगैरे नंतर कमी होऊ शकतं. पण सिव्हिअर ह्याच्या कंडिशनमध्ये जर मॉनिटरिंग नीट केलं नाही तर लंग्स आणि पोटामध्ये पण पाणी साचू शकतो, पण ते बेड रेस्ट किंवा मेडिकेशन्सनी रिव्हर्सिबल असतं. सो हे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी असतात आणि ट्रीटेबल असतात.
1: बरं, ही ट्रीटमेंट घेत असताना काही धोकेही असतात, तर असे काही धोके सांगू शकाल का?
0: आय व्ही एफ मध्ये फेल्युअर रेट पण तेवढंच असतं, म्हणजे एक सायकल केली आणि ते सक्सेसच होणार असं गॅरंटी नसते. एक 60-70% चान्स असतं की प्रेग्नन्सी राहणार, तर रिपीटेड आय व्ही एफ सायकल करायची गरज पडू शकते. केव्हा 5-6 एम्ब्रिओ तयार झाले आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्या सायकलला केलं ते प्रेग्नन्सी राहिली नाही, तर जे तयार एम्ब्रिओ फ्रीज केलेले आहेत ते आपण पुढच्या सायकलला पण वापरू शकतो, म्हणजे ते इंजेक्शन्स वारंवार घ्यायची गरज पडत नाही. तर हे एवढंच धोका इम्पॉर्टंट असतं.
1: मॅडम, ही उपचार पद्धती वापरून जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याची काही वेगळी काळजी घेणं अपेक्षित असतं का?
0: नाही, जसे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये मुलं राहतात तेच प्रॉब्लेम्स, सेम प्रॉब्लेम्स आपण ह्या प्रेग्नन्सीमध्ये फेस करतो. सो तसं जसं नॉर्मल प्रेग्नन्सीला आपण स्कॅन करतो त्याच पद्धतीने आपण ह्या बेबीजना पण मॉनिटर करतो, आणि त्यांची नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीझर त्याच पद्धतीने होऊ शकतं. आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये जी आई आहे ती ट्रॅव्हलिंग करू शकते, ती जॉब करू शकते, असं फुल टाईम बेड रेस्ट करण्याची गरज नाही. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ते इट इज इक्विवल टू अ नॉर्मल बेबी,
1: म्हणजे त्या दृष्टीनं काहीच काळजी तशी करायची गरज
0: नाही.
1: बरं, जाता जाता एकूण या उपचार पद्धतीविषयी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही?
0: सगळ्यात पहिलं ट्रीटमेंट घेताना आपल्याला आय व्ही एफचे फायदे आणि तोटे समजून घेण्याची खूप गरज आहे. आणि आय व्ही एफ डिमांडवर नाही होऊ शकत आणि हे फास्ट फॉरवर्ड ट्रीटमेंट नाही. दुसरं, आय व्ही एफ केलं तर मूल आपल्याला मिळणार असं ह्याची 100% गॅरंटी नसते. तर पहिला तुम्ही स्टेप वाईज ट्रीटमेंट करा. पहिलं तुम्ही बेसिक ट्रीटमेंट घ्या, मग तुम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये पहिला आय यू आय ट्राय करा, आणि मग ते फेल झालं तरच तुम्ही आय व्ही एफ कडे वळा. म्हणून ही प्लॅन्ड प्रोसिजर आहे.
1: मॅडम, आज इथे आपण आलात आणि आय व्ही एफ उपचार पद्धती नेमकी कशी आहे, त्यासाठी काय काळजी घेता येते आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कसं वाढत चाललंय या संदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आय व्ही एफ समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद।
2: श्रोते हो नमस्कार। धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी आपण विराज आठले यांच्याकडून जाणून घेतोय। सर, आज सांगा की धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल?
3: धनेश पक्ष्याच्या या संवर्धनात आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो। सध्याचा जो पावसाळी सीझन चालू आहे तर याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात दरवर्षी ही झाडं लावत असतो। आपल्यापैकी जर का कोणाला आपण इच्छुक असाल तर आमच्या नर्सरीला जरूर भेट द्या। आमची नर्सरी कोसुम देवरुख येथे आहे आणि इथे असलेली रोपं ही आम्ही मोफत लोकांना लावायला देतो। फक्त आम्हाला त्याच्यामधून एवढीच अपेक्षा असते की साधारण ही जी नेलेली रोपं आहेत ती त्यांच्या सुरक्षित अधिवासात लावली जा

0: हवी आणि त्यांचं साधारण 10 ते 20 वर्ष तरी किमान संवर्धन किंवा ज्यांची काही निगा आहे त्यांना पाणी घालणं असेल हे लोकांमार्फत केलं जावं आणि त्याच्यातनं मग धनेशासाठी सुरक्षित अधिवास पुढे निर्माण होईल. दुसरं एक ही झाडं लावण्याचं मुख्य कारण हे आहे की ह्याच्यामधनं आम्हाला बीजाचा स्रोत आहे तर तोही उपलब्ध होईल आणि याच्यामार्फत मग आपण अजून झाडं तयार करू शकतो. दुसरी आम्ही अजून एक घरटे दत्तक योजना असं एक चालू केली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जर का रत्नागिरीचा आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातलं जवळपास म्हणजे 98% वगैरे क्षेत्र हे सगळं खाजगी मालमत्ता आहे. त्याच्यामध्ये शासनाची किंवा वनविभागाची फार कमी जागा आपल्याला बघायला मिळते आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा असंही लक्षात आलं की जी घरटी आहेत किंवा ढोली आहेत किंवा जी मोठी झाडं आहेत ही मुख्यतः देवराई किंवा काही खाजगी लोकांच्या मालमत्तेमध्ये आहेत. तर मग ही झाडं टिकून राहावी यासाठी आम्ही घरटे दत्तक योजना सुरू केली ज्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट देऊन एक ते झाड किंवा ढोली असलेलं झाड हे दत्तक घेऊ शकता आणि मग त्यातला काही हिस्सा हा त्या जमीन मालकाला देऊन त्याद्वारे त्या झाडाचं संरक्षण केलं जातं.
1: पहिल्या भागामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की याच माध्यमातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल तर त्याविषयी सांगा.
0: आजकाल आपण बघतो की पक्षी फोटोग्राफी हा एक पर्यटनाला चालना देणारा आणि सगळीकडे पॉप्युलर होत जाणारा असा एक इको टुरिझमचा पार्ट आहे आणि याच दृष्टीने आपण रत्नागिरी जिल्ह्याचा हा पर्यटन दूत म्हणून सुद्धा महाधनेश या पक्षाला घोषित केलं आहे. या पक्षाच्या फोटोग्राफीसाठी मुख्यतः जी लोक आहेत ही आपल्याला अरुणाचल किंवा या भागात पूर्वी जाताना दिसायची. महाराष्ट्रामध्ये किंवा रत्नागिरी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हा तेवढा पॉप्युलर प्रकार नव्हता परंतु सध्याचे जे माननीय कलेक्टर साहेब आहेत तर त्यांनाही फार या म्हणजे पक्षाविषयी आपुलकी आहे आणि त्यांना जाणीव आहे की रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात जर का संवर्धनाची मोहीम आपल्याला जर का पुढे न्यायची असेल तर कुठेतरी इको टुरिझमचा पार्ट म्हणून हे जे पक्षी निरीक्षण असेल तर हे आलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच आपण धनेश पक्षी संवर्धनाला चालना देण्यासाठी इको टुरिझमच्या माध्यमातून निधी सुद्धा उपलब्ध होण्यासाठी धनेश या पक्षाची निवड रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून केली आहे.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की धनेश पक्षी हा निसर्गामध्ये किती महत्वाचा आहे आणि त्याचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

103 मेगाहर्ट्स एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात. श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात कार्यक्रमात मी अर्चना चौधरी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, धैर्य, बुद्धिमत्ता आणि स्वराज्यनिष्ठेचा तेजस्वी आदर्श असणाऱ्या महाराणी येसुबाई यांची आज जयंती. महाराणी येसुबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई, छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री होत्या. परंतु त्यांचे व्यक्तिमत्व केवळ या नावापुरतेच मर्यादित नव्हते. त्या स्वराज्याच्या इतिहासातील एक धैर्यवान, बुद्धिमान आणि दूरदर्शी नेतृत्व करणाऱ्या महान स्त्री म्हणून ओळखल्या जातात. जिजाऊंच्या संस्कारांनी आणि स्वराज्याच्या विचारांनी घडलेल्या येसुबाईंमध्ये कर्तव्यनिष्ठा, न्यायबुद्धी, संयम आणि स्वराज्यप्रेम यांचा सुंदर संगम होता. छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रचंड विश्वास होता. त्यांच्या दूरदृष्टीवर आणि कार्यकर्तृत्वावर विश्वास होता. म्हणूनच त्यांनी त्यांना राज्यकारभारात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या.

राजकीय निर्णय प्रक्रियेत स्थान दिलं. श्रोतेहो, हे त्या काळातील स्त्रीचा सन्मान आणि तिच्या क्षमतेवरील विश्वास दर्शवणारे प्रेरणादायी उदाहरण आहे. संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर मोठं संकट आलं होतं. त्यावेळी महाराणी येसुबाईंनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून स्वराज्याच्या हिताला प्राधान्य दिलं. संकटाचा धैर्याने सामना केला आणि स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे जीवन आपल्याला शिकवतं की खरं नेतृत्व सत्तेत नसतं, तर संकटात योग्य निर्णय घेण्याच्या धैर्यात असतं. आजच्या पिढीसाठी महाराणी येसुबाईंचं जीवन एक प्रेरणा आहे. शिक्षणाबरोबरच चारित्र्य, जबाबदारी, संयम आणि राष्ट्रहिताची भावना जोपासली तर कोणतीही व्यक्ती समाजात आदर्श ठरू शकते. त्यांच्या जयंतीनिमित्त संकल्प करूया, आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगूया, स्त्री शक्तीचा सन्मान करूया. श्रोतेहो, आपण ऐकत होतात कार्यक्रम सुप्रभात. आलेख आणि निवेदन अर्चना चौधरी यांचं होतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे.

0: पैसे मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

ಶ್ರುತಿವಾತಾನಂದ ಕ್ಯೂ ಯಾ ಛಾನ್ ಶಗಿತದ.

0: आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र हे सकाळचे 7:07 झाले आहेत. पुणे केंद्राहून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.
1: महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम. पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात 12:00 वाजता गुरु एक जगीत राहता.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवं असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळ घर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बात मध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणांबाबत उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि बळकट करणं हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगानं उपाययोजना करण्यावर या कार्यगटाचा भर असेल. यासंदर्भात पंतप्रधान

0: यांनी काल एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नॉलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन नीलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: दरम्यान पेपर फुटी प्रकरणामध्ये अधिक कडक शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे विधेयक मांडणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी देखील या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्मा जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या भाषणात स्वदेशी, पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
2: साथियो, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है.
0: कॅच द रेन अभियान, एक पेड माँ के नाम, तसंच पर्यावरण संवर्धनातील लोकसहभागाचं त्यांनी कौतुक केलं. भारतीय खेळाडू, शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांचं यश, विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण आणि नवोन्मेष क्षेत्रातील कामगिरीचा मोदी यांनी मन की बातमधून गौरव केला. नाशिक जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाची पंतप्रधानांनी कालच्या मन की बातमध्ये दखल घेतली. याबाबत बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले,
3: कॅसरीन कॅम्पेनमध्ये सर्व शेतकरी बांधवाला माझी विनंती राहील की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शेतावर बांधाच्या बाजूला ज्या ठिकाणी पाणी शिरते त्या ठिकाणी जलतारा बांधावा. त्याच्यासाठी रोजगार हमी योजना म्हणजे जी रामजी योजनामध्ये निधी उपलब्ध आहे आणि जेवढी क्षेत्र आपण निश्चित केला तेवढ्या ठिकाणी आपण बांधून देऊ शकतो. याचे 3-4 फायदे. नंबर एक, ते कमी खर्च मध्ये होणारे प्रकल्प आहे. दुसरा, आपलं भूजल स्तर विहीर पुनर्भरण त्या एक योजना करून वाढून जाणार. तिसरा, भविष्यामध्ये त्या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट अप्लाय करता येतो. चौथा, या योजनामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात जो वाद होतो आजच्या डेटमध्ये पाणी आपण कसं काढून घेऊ त्या प्रश्न आपण ऑटोमॅटिकली आपल्याला सोडवता येतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते. राज्य शासनानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करून गंभीर आजारांचा समावेश केला असून काही आजारांसाठी 35 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 1.5 वर्षात 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्करोगावरील औषधांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित तिरंगा मोर्चामध्ये त्यांनी काल युवकांना संबोधित केलं. आजची तरुण पिढी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. धुळे शहरात देखील विविध सामाजिक संघटना तसंच विद्यार्थी संघटना

0: यांनी एकत्र येत तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यानं खरीप पिकं संकटात सापडली आहेत. अधिक माहिती ऐकूयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला तरी जिल्ह्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत सरासरीच्या 88 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला असून जिल्ह्यात 4,25,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत, तर 93,000 हेक्टरवर पेरण्या आणखी झालेल्या नाहीत. सध्या 2 दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत, मात्र विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत घट झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होत नाही. दमदार पाऊस नसल्याने अंतर्गत शेतीची मशागतीची कामे खुळंबली आहेत, तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुबार पेरणीची वेळ पडल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस खूपच कमी असल्यामुळे येणाऱ्या काळासाठी तरी जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं भारोत्तोलनात 48 किलो वजनी गटात काल सुवर्णपदकाची कमाई केली. मीराबाईनं एकंदर 190 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना भारतानं 35 धावांनी जिंकला असून मालिका देखील 3-0 अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांच्या जोरावर 192 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेनं 157 धावा केल्या. रायन बर्लनं सर्वाधिक नाबाद 54 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्याच्या विविध भागात कालही पावसानं हजेरी लावली. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील वीर धरण पूर्णक्षमतेनं भरलं आहे, त्यामुळे पंढरपूरजवळील भीमा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्यानं पंढरपुरातील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. बागलाण तालुक्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. इतर 2 जण जखमी झाले आहेत. गोदावरीच्या पात्रातील वाढत्या पाण्यामुळे निफाड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसानं 4 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पुराच्या पाण्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. येत्या 5 दिवसात राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर रायगड, पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बात मध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
3: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत तिकडे.

0: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला बा. मी केला आज कंटाळा, पण आ नाही करणार.
1: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
0: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोते हो, आज 27 जुलै, भारताचे 11वे राष्ट्रपती, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं व्याख्यान देताना निधन झालं. साल होतं 2015. स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत, असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले. आज त्यांचा स्मृतिदिन. 27 जुलै 1913 जन्मलेल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिक कल्पना दत्त जोशी यांची आज जयंती. चिटगाव शस्त्रागार लढ्यात त्या सहभागी झाल्या होत्या. कल्पना जोशी यांनी 8 फेब्रुवारी 1995 इहलोकीचा प्रवास थांबवला. तसंच भारतीय वंशाच्या एक अमेरिकन प्रसिद्ध लेखिका भारती मुखर्जी यांचीही आज जयंती. भारती मुखर्जी यांचा जन्म 1940 मधला. 28 जानेवारी 2017 त्यांचं निधन झालं. जागतिक कीर्तीचे मोहन वीणावादक विश्वमोहन भट यांचा आज वाढदिवस. विश्वमोहन भट यांना 1994 ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांनी कालिदासाच्या मेघद्वावर आधारित एका रचनेसह अनेक संगीत रचना केल्या आहेत. विश्वमोहन भट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
1: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
2: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
1: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
0: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राचा शेतकरी हा आपल्या राज्याच्या कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी, बदलत्या हवामानाशी आणि बाजारपेठेतील चढ उतारांशी सातत्याने सामना करत तो आपल्या कष्टातून राज्याच्या अन्नसुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलत असतो. मात्र अनेकदा नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचं ओझं वाढतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि शेती पुन्हा नव्या उमेदीनं उभी करण्यासाठी त्यांना बळ देणं ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. याच भूमिकेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाने शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि 36,500 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना राज्याच्या कृषी क्षेत्राला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझ कमी होण्याबरोबरच त्यांना पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांचा सन्मान, आत्मविश्वास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याचा व्यापक प्रयत्न आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण या योजनेची उद्दिष्ट, प्रमुख वैशिष्ट्य, पात्रता, लाभाचं स्वरूप आणि शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील. सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक ऐतिहासिक योजना मानली जाते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर काय सांगाल ह्या योजनेबद्दल?
1: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे आणि पुन्हा नव्याने शेतीसाठी उभे करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि इतर संकटामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेत. त्यांना दिलासा देण्यासाठी भविष्यात सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद, 56 लाख शेतकरी यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना आहे.
0: नक्की सर, 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामागे काही?
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी, जलसंधारण, शेती, ग्रामीण विकास आणि स्थानिक न्यायिक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या 3 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून करण्यासाठी शेतकरी हिताची योजना त्यांच्या नावाने समर्पित करण्यात आली आहे. त्यांच्या लोकभिमुख प्रशासनातून प्रेरणा घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
0: नक्कीच सर, आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नाव म्हणजे खरोखरच एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. सर, आपण काय सांगाल की या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये अशी काय आहेत, काय वेगळेपण आहे?
1: या योजनेतील अनेक वैशिष्ट्ये आहेत. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज मुक्ती मुद्दल पुनर्गठित व फेर पुनर्गठित कर्जामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच जमीन धारणेची कोणतीही अट यामध्ये नाही. तसेच या 2 लाखापेक्षा अधिक थकबाकीदार कर्जाला OTS सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. या निमित्ताने कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचे प्रोत्साहन पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यास पारदर्शक आणि आधार प्रमाणीकरणावर आधारित करण्यात आलेली आहे. सहज, सुलभ आणि या पद्धतीने शेतकरी बांधवांना कर्ज मुक्तीचा लवकरच लाभ मिळणार आहे.
0: नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे.

0: या योजनेतून कुठल्या कुठल्या प्रकारची कर्ज, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे?
1: या योजनेमध्ये दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
0: बरोबर आहे सर, तुम्ही आता ह्या तारखा सांगितल्यात, मला वाटतं की ह्या तारखा सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. या योजनेचा लाभ कोणत्या बँकांच्या कर्जधारी शेतकरी बांधवांना मिळू शकेल?
1: तर या मध्ये राष्ट्रीयकृत बँक आहेत, खाजगी बँक आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था या सर्व संस्थांकडून घेतलेल्या सर्व संस्थांकडून पात्र पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
0: म्हणजे बऱ्याच प्रकारच्या बँका ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप आशादायी गोष्ट आहे की या प्रकारामधल्या बँकांमध्ये जर त्यांचं खातं असेल तर आपल्याला कर्जमुक्तीचा लाभ आहे तो मिळू शकेल. सर, तुम्ही मगाशी OTS चा उल्लेख केलात, एक वेळ समझोता, तर ह्या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळतो?
1: ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी 2 लाखावरील स्वतःचा हिस्सा 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यानंतर शासन त्याच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे. 2 लाखापर्यंतची रक्कम जमा करणारे त्यामुळे पूर्वीच्या पात्र शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळेल.
0: सर, काही शेतकरी बांधव आहेत ते नियमितपणे कर्जफेड करत असतात, प्रामाणिक असतात ते त्या बाबतीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी म्हणजे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहे का, त्यांना काही विशेष लाभ मिळतील का?
1: यामध्ये प्रामाणिकपणा आणि वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा सन्मान व्हावा यासाठी शासनाने 2 लाखापर्यंत प्रोत्साहनपर ही तरतूद आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आहे.
0: नक्कीच सर, आणि म्हणजे त्यांनाही एक प्रोत्साहन मिळेल की जे नियमितपणे कर्जफेड करतायत, बँकांना पैसे परत करतायत अशा शेतकऱ्यांना. सर, एक मुद्दा असाही येतो की ऍग्री स्टॅक मध्ये आमचं नाव नाहीये असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं, तर जर नाव नसेल तर काय होतं किंवा काय व्यवस्था आहे त्यांच्यासाठी?
1: तर कोणत्याही पात्र शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. पात्र शेतकरी केवळ ऍग्री ऍक्ट मध्ये नाव नसल्यामुळे लाभापासून वंचित राहणार नाही. आवश्यक पडताळणी करून त्याची नोंदणी केली जाईल आणि त्यांनाही लाभ दिला जाईल.
0: आपण बघतो सर की हे आता सगळं ऑनलाईनचं युग आहे, डिजिटल युग आहे आणि अगदी गावखेड्यापर्यंत डिजिटलायझेशन पोहोचलेलं आहे, तर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी काही काळजी घ्यावी का, याबद्दल आपण काय सांगाल?
1: यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेच्या खात्याशी आधार संलग्न करून आणि शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. या कर्जमुक्ती योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागणार नाही.
0: सर, लाभार्थ्यांच्या यादीबाबत काही हरकत असेल, काही शंका असेल तर मग काय करायचं?
1: तर त्याच्यासाठी पात्र शेतकऱ्याच्या लाभार्थ्यांची यादी हे आपण ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, सोसायटी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रसिद्ध केलेली जाणार आहेत. कोणालाही हरकत असल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल. पडताळणीनंतर योग्य दुरुस्ती करून पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल.
0: या योजनेत काही घटकांना अपात्र ठरवण्यात येत आहे का आणि काय कारण आहे त्यामागचं?
1: या योजनेचा उद्देश गरजू शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. त्यामुळे विद्यमान माजी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, शासनातील उच्च वेतनधारक अधिकारी, कर्मचारी, आयकर भरणारे जास्त लोक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत अशा घटकांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे.
0: बरोबर आहे,
1: आर्थिक दृष्ट्या स्वावलंबन नव्हे तर गरजवंतांनाच कर्ज मुक्तीचा लाभ व्हावा या योजनेचे वैशिष्ट्य आपले आहे.
0: सर, अनेक योजना असतात, आताच तुम्ही 2017 पण उल्लेख केलात, तर ही योजना आहे आताची 2026, तर ही योजना इतर कर्जमुक्ती योजनांपेक्षा वेगळी कशी आहे, काय वैशिष्ट्य?
1: त्याच्यापूर्वी OTS केलं तर कर्ज वाटप होत नव्हतं.
0: अच्छा,
1: तर यावेळेस आपण शासनाने सगळ्या बँकाला, राष्ट्रीयकृत बँकाला तशा सतत सूचना दिलेल्या आहेत की ज्याचं OTS केलंय त्या लोकाला कर्ज पुन्हा तेवढं वाटप करा.

0: करायचं, आता भरलो आपण तर पूर्वी वाटप करत नव्हते.
1: बरं,
0: ही केवळ कर्जमुक्ती योजना नाही, यात आर्थिक शिस्त, नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन, जे ओटीएस म्हणतो, पुनर्गठित म्हणतो, जमीन धारणेची आट नसणे, डिजिटल अंमलबजावणी आणि तक्रार निवारण यंत्रणा, अशा अनेक नाविन्यपूर्ण बाबी याच्यामध्ये आहेत.
2: सर, आजच्या दिलखुलास कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची भूमिका, उद्दिष्ट, पात्रता आणि महत्वपूर्ण वैशिष्ट्यांविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. श्रोते, विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, लाभ मिळवण्यासाठी आवश्यक बाबी, शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, तसंच इतर महत्वाच्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. मुंबई केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केले. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत साधना सरगम यांनी गायलेलं डॉक्टर सतीश गायकवाड यांचं गीत. संगीत उदय अभिजित यांचं आहे.

पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून।
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर।
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00।
2: हॅलो डॉक्टर।
1: हॅलो डॉक्टर।
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
3: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
2: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे।
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: विश्वासाचं ठिकाण
3: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल।
4: श्रोते हो रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
5: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
4: चालता बोलता।
5: रस्त्यावर चालताना,
4: कॉलेजच्या परिसरात,
5: बाजारात किंवा चौकात
4: आम्ही भेटणार आहोत
5: थेट तुम्हाला
4: काही हलक्या फुलक्या गप्पा,
5: काही रंजक प्रश्न
4: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
5: तुमची गोष्ट,
4: तुमचा आवाज
5: आणि तुमचंच गाणं
4: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून
5: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
4: चालता बोलता।

0: दहावी झाली 12वी झाली आता पुढे काय
1: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाहीतर तू तुझं पाय
2: कन्फ्युजन ही कन्फ्युजन है सॉल्यूशन कुछ पता नहीं
3: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरून किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात
4: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं
3: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची
4: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर ऐका कार्यक्रम
5: करिअरच्या नव्या दिशा

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरचं प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली. हा
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: श्रुती हो आपण ऐकता आहात सुगम संगीत.
2: चार्ली चॅपलिनची आई एक प्रख्यात बॅले गायिका होती. गात असताना एकदा तिचा आवाज ओपेरामध्ये चिरकला. तात्काळ समोरच्या प्रेक्षक वर्गाने हल्लकल्लोळ सुरू केला. प्रेक्षक वर्ग दगडही मारू लागले. आईची ती अवस्था 5-6 वर्षाच्या छोट्या चार्लीला बघवेना. तो विंगेतून घसटत घसटत पुढे आला आणि विचित्र अंग विक्षेप करू लागला. ते पाहिल्यावर प्रेक्षकांची नजर साहजिकच त्याच्याकडे वळली.

आणि ते विचार करू लागले की या गायिकेचा मुलगा हे काय बरं करतो आहे. चार्ली चॅप्लिननी त्या अंगविक्षेपांबरोबर त्याच चिरकलेल्या आवाजाची पट्टी पकडून विचित्र आवाजात गायलाही सुरू केलं. आणि याच क्षणी आईच्या आंतरिक संवेदनेतून आपल्याला चार्ली चॅप्लिनसारखा एक महान हास्यनायक मिळाला.

श्रोतो या गीतासोबत सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार. सुगम संगीत आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हॅलो फरमाइश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वा छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 07172254634 या फोन नंबर वर
0: आता वेळही सांगून दे
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी

0: लोक फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपल्या म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
1: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
0: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
1: हॅलो, दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
0: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर

0: करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
1: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
0: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
1: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा.
3: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया.
7: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा, मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
6: चालता बोलता.
7: रस्त्यावर चालताना,
6: कॉलेजच्या परिसरात,
7: बाजारात किंवा चौकात
6: आम्ही भेटणार आहोत
7: थेट तुम्हाला.
6: काही हलक्या फुलक्या गप्पा,
7: काही रंजक प्रश्न
6: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
7: तुमची गोष्ट,
6: तुमचा आवाज
7: आणि तुमचंच गाणं
6: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
7: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
6: चालता बोलता.

0: गावाचं मेळावा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वाह छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 07172254634 या फोन नंबर वर
0: आता वेळही सांगून दे
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे
1: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो

लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं सुधीर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत खय्याम यांचं होतं. आणि या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार. सकाळची 8:30 होत आहेत. पुणे केंद्राहून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:40 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल.

0: आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. परीक्षा सुधारणांबाबत एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील या कार्यगटात भारतीय गुप्तचर संस्था अर्थात आयबीचे माजी संचालक तपन डेका, इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ आणि आयआयटी चेन्नईचे संचालक व्ही कामकोटी यांचाही समावेश असेल. या व्यतिरिक्त शिक्षण विभागाच्या माजी सचिव अनिता करवाल आणि पुरवठा साखळी तज्ज्ञ अमृतलाल मीणा हे देखील या कार्यगटाचा भाग असतील. पंतप्रधानांनी काल एका दृकश्राव्य संदेशातून ही माहिती दिली. हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली जातील. देशाची परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा असं सांगत स्पर्धा परीक्षांची सचोटी जपण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नॉलॉजी का उपयोग हो, इन

0: सभी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा।
1: लोकसभेत आज केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहेत। या विधेयकात पेपरफुटी तसंच परीक्षेतील गैरप्रकारांच्या प्रकरणांसंदर्भात समर्पित न्यायिक यंत्रणा स्थापित करण्यासाठी आणि गुन्हेगारी खटल्यांना गती देण्यासाठी तसंच दोषींना अधिक कठोर शिक्षा करण्यासह 7 महत्वाच्या सुधारणा प्रस्तावित आहेत। दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सादर होणाऱ्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन सर्व खासदारांना समाज माध्यमांवरील संदेशातून केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136व्या भागातून देशवासियांशी संवाद साधला। करगिल विजय दिनानिमित्त त्यांनी शहीदांना अभिवादन केलं। स्वदेशी INS महेंद्रगिरी पिनाक आणि कुश या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केलं। पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं। भारतीय खेळाडू तसंच शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मोदी यांनी यावेळी गौरव केला। येत्या सण उत्सवांच्या काळात खादीची उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला। शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। पाकिस्तानशी यापुढे केवळ पाकव्याप्त जम्मू काश्मीरवर चर्चा होईल असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल स्पष्ट केलं। लडाखमधील द्रास इथे 27व्या कारगिल दिवस विजय सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात केलेल्या प्रत्येक आगळीकीला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे आणि यापुढेही दिलं जाईल असं सिंह यांनी नमूद केलं। काल देशभरात करगिल दिवस साजरा करण्यात आला। 1999 पाकिस्तान विरुद्ध झालेल्या संघर्षात पाकिस्तानवर भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अमेरिका आणि इराणनं काल सलग दुसऱ्या दिवशी परस्परांच्या ठिकाणांवरील हल्ले थांबवल्यानं पुन्हा तात्पुरती युद्धबंदी लागू करण्याबाबत नव्यानं वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता बळावली आहे। अमेरिका आणि इराण यांच्यात जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून लष्करी तणाव निर्माण झाला होता। अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत माईक वॉल्ज यांनी ओमान, इराणसह अन्य संबंधितांशी सर्व स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं नमूद करत अध्यक्ष ट्रम्प त्यांना मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून यावर मार्ग काढण्याची संधी देत असल्याचं म्हटलं आहे। इराणचे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचा अमेरिकेकडील साठा संपत असल्याची व्यक्त करण्यात येत असलेली शक्यता वॉल्ज यांनी फेटाळली। फ्रान्स आणि स्पेनलगतच्या जंगलात लागलेल्या प्रचंड वणव्यामुळे दोन्ही देशांमधील सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। फ्रान्समधील बोर्डो या ऐतिहासिक शहराला या आगीचा सर्वाधिक फटका बसला असून हा वणवा शहराच्या 15 किलोमीटरच्या परिघात पसरला आहे। या आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यावरील कॅप फेरेट द्वीपकल्प उद्ध्वस्त झाला आहे। अग्निशमन आणि इतर बचाव दलं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे। स्वदेशी क्षेपणास्त्र आणि देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमांना नव्या उंचीवर नेण्यातलं डॉ कलाम यांचं योगदान भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलं आहे असं बिर्ला यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे। ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची भारोत्तोलन प्रमुख मीराबाई चानू

हिनं सुवर्ण पदक जिंकत या स्पर्धेतील भारताच्या सुवर्ण पदकाचं खातं उघडलं. मीराबाईनं 48 किलो वजनी गटात एकंदर 190 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धांमधील चानू हिचं हे सलग तिसरं सुवर्णपद आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. भारोत्तोलनात भारताच्या खात्यात काल आणखी 2 रौप्य पदकांची भर पडली. पुरुष गटात चनांबम ऋषिकांत सिंग यानं 60 किलो वजनी गटात एकंदर 264 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं, तर राजा मुथुपंडी यानं 65 किलो गटात एकंदर 286 किलो वजन उचलून आणखी एक रौप्य पदक मिळवलं. मुष्टीयुद्धातही भारताची आगेकूच सुरू आहे. पुरुषांमध्ये जादूमणी सिंग यानं तर महिला मुष्टीयोद्ध्यांमध्ये प्रीती पवार हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पदक तालिकेत भारताच्या खात्यातील एकंदर पदकांची संख्या आता 4 झाली आहे. झिम्बाब्वेमधील हरारे इथं काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वे संघाचा 35 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 192 धावा केल्या. यात वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे केवळ 157 धावाच करू शकला. वैभव सूर्यवंशीला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. बंगालच्या उपसागर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओडिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि साताराघाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूया डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक शीर्षक कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली रेंडे.
2: सगळं लक्षात आहे ना अब्दुल?
3: होय शमशुद्दीन दादा, अगदी सर्वच्या सर्व लक्षात आहे माझ्या. आता सध्या जगात दुसरं महायुद्ध सुरू आहे आणि त्यात आपला भारतही सामील झालेला आहे. त्याच्यामुळे देशात आणीबाणी पुकारली असून रोज सकाळी पंबनहून येणारी जी रेल्वेगाडी आहे ना, ती रामेश्वरमला गेल्या 2 दिवसापासून थांबेनाशी झाली आहे.
2: बरोबर, आणि म्हणूनच चालत्या ट्रेन मधून पेपरचे गट्टे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात आहे.
3: आणि तेच पेपरचे गट्टे मला गोळा करायचे आहे.
2: नीट करशील ना सगळं अब्दुल?
3: तू चिंता नको करू रे दादा, मी तुला बोलायला संधी देणारच नाही बघ.
1: श्रोते हो, कल्पना करा, रामेश्वरम सारख्या छोट्याशा खेडेगावातल्या एका मुलाची जो भल्या सकाळी उठून वर्तमानपत्र विकायचा. ही गोष्ट आहे एका अशा स्वप्न पाहणाऱ्या मुलाची जो अवकाशातल्या ताऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचला.

0: सतराव्या वयाचा अब्दुल, ज्याने रामेश्वरम मधील शंख शिंपल्यांनी नक्षी चितारलेल्या वाळूतून सिगल पक्षाची अवलोकन करत उंच आकाशी उडण्याचं मोठं स्वप्न बाळगलं. किशोर वैन अब्दुल, ज्याच्या शिक्षणासाठी बहीण जोहरानं स्वतःचे दागिने देखील गहाण ठेवले. दारिद्र्याच्या त्या क्षणी आकाशात विहार करण्याचं दुर्दम्य इच्छाशक्ती असलेलं मोठं स्वप्न. एक असे राष्ट्रपती ज्यांनी संपूर्ण भारताला उद्याचं स्वप्न पाहायला शिकवलं आणि हिम्मत दिली.
1: आय विल, रिपीट विथ मी, आय विल फ्लाय अँड फ्लाय. आय एम बोर्न, आय एम बोर्न विथ पोटेन्शियल. आय एम बोर्न विथ गुडनेस, गुड अँड ट्रस्ट. आय एम बोर्न विथ आयडियाज अँड ड्रीम्स. आय एम बोर्न विथ ग्रेटनेस. I am born with confidence. I am not meant for crawling. I have wings. I will fly. I fly.
0: एक असे वैज्ञानिक ज्यांच्या क्षेपणास्त्र विकसनानं स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक स्वयंपूर्णतेचं ध्येय साकार झालं. पण या बुद्धिमान सर्जनशील वैज्ञानिकाजवळ एक असं संवेदनशील मन देखील होतं ज्यात सृजनात्मक काव्य प्रतिभा ठाई ठाई विलसत होती.
2: द सीन वॉज इंडीड रेअर सेलिब्रेशन ऑफ हेवनली बॉडीज अँड रोजेस ऑफ अर्थ. आय लुक्ड अबाउट अँड रोजेस ऑफ माय गार्डन. आय लुक्ड अबाउट सॉ द मिल्की वे. आय लुक्ड अराउंड द गार्डन. Roses, roses, and roses. This unique festival of light and beauty in my garden first time. My garden smiles. Then the sweet music engulfed the scene all around. Emanating from garden, it was the celebration of flowers and heavenly bodies in honor of visit of poetic soul of our galaxy Milky Way. Yushi, a universal friend of creative mind, crossed many seas to be with us. Welcome, my friend, from shining heavenly bodies, beautiful roses, and divine music. My garden smiles.
0: 28 मार्च 2007 रोजी वर्ल्ड अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड कल्चर आणि वर्ल्ड काँग्रेस ऑफ पोएट्सचे संरक्षक कवी युशी यांच्याकडून क्रेन समिट सुप्रीम ऑनर क्राऊन मेडॅलियन स्वीकारल्याच्या निमित्तानं डॉक्टर कलाम यांनी माय गार्डन स्माइल्स ही कविता लिहिली होती. युशी हे तैवानचे तामिळ कवी आणि विद्वान आहेत ज्यांनी तिरुक्करल आणि सुब्रमण्यम भारती तसंच कवी भारतीदासन यांच्या कवितांचा मॅन्डरिन भाषेमध्ये अनुवाद केला आहे. ते तैवानमधील तमिळ संगमचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. माय गार्डन स्माइल्स या कवितेतून डॉक्टर अब्दुल कलाम यांची अत्युच्च कोटीची सौंदर्य अभिरुची निष्पन्न होते. लोकांचे राष्ट्रपती असं बिरुद मिळवणारे डॉक्टर कलाम युवकांना भारताला एका विकसित राष्ट्रात परावर्तित करण्यासाठी ज्ञानाचा दिवा अंतःकरणात सतत टेवत ठेवण्याचं आवाहन करतात. ते आपल्या सॉन्ग ऑफ युथ या कवितेत.
2: As a young citizen of India, armed with technology, knowledge, and love for my nation, I realize a small aim is a crime. If we work and sweat for the great vision with ignited minds, the transformation leading to the birth of vibrant, developed India will happen.
0: Ayushya manje phoenix pakshi, जो राखेतून पुन्हा उभा राहू शकतो. आव्हानात्मक परिस्थितीतही तो भविष्याची नवी वाट दाखवतो. दुसऱ्या महायुद्धातील रशियन हुतात्मा सैनिकांची राख जिथे ठेवली आहे अशा मॉस्को मधील टॉम्ब ऑफ अननोन

0: सोल्जर या ठिकाणाला भेट दिल्यानंतर डॉक्टर कलाम यांनी फिनिक्स ऑफ लाईफ ही कविता लिहिली होती. महान भारताचे नेतृत्व साकारताना आपल्या सहकाऱ्यांना सत्य आणि न्यायाची आण देत कर्तव्य तत्परतेचा संदेश देणारी त्यांची वेअर आर वी ही कविता.
1: वेअर आर वी नाउ डियर फ्रेंड्स इन द महासभा दॅट शेप्स एज अ हिस्ट्री द कॉल ऑफ हार्टबीट ऑफ इंडियन पीपल पीपल आस्क अस ओ द स्कल्पचर्स ऑफ मदर इंडिया Lead us unto light and reach our lives. Your writer's toil is your guiding light. If you work hard, we all can prosper.
0: बालपणापासून या थोर वैज्ञानिकाच्या अंगी भिनलेली धर्मनिरपेक्षता त्यांच्या कवितेत सुद्धा झळकते. एका कवितेत ते म्हणतात,
1: राखी पौर्णिमेच्या दिवशी हृदयात थोरवी आणि कृतीत सदाचार अशी नीतिमान घरेच करतात एका सुंदर राष्ट्राची निर्मिती.
0: शीख संप्रदायातील प्रकाश उत्सव असो, रक्षाबंधन असो, ग्रामीण विकास असो, तामिळनाडूतील कुंभकोणम येथील भीषण दुर्घटनेतील दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धासुमन असो किंवा छत्तीसगड या राज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि कार्यकर्तृत्व वर्णिणारी त्यांची कविता असो, निसर्गाच्या विविध रूपांचं वर्णन करतानाच मानवी जीवनाचं तत्वज्ञान सांगणं हे त्यांच्या कवितेचं ठळक वैशिष्ट्य होय. रामदेव बाबा युनिव्हर्सिटी नागपूरचे प्राध्यापक वर्ष 2023 साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त डॉक्टर विनोद असुदानी कलामांच्या कवितेत रसग्रहण करताना म्हणतात,
2: त्यांच्या काव्यात पर्यावरणाप्रती प्रेम दिसून येतं. फुल फळ नद्या समुद्र आकाश तारे ग्रह यांच्या त्यांना अगदी आपुलकी होती आणि ते आपल्या कवितेत ॲस्ट्रॉनॉमिकल सत्य सुद्धा सांगत होते. मिल्की वे अशा प्रकारचे शब्द त्यांच्या कवितेत आपल्याला आढळून येतात. दुसरा पैलू असा आहे की त्यांची कविता एक सॉंग ऑफ युथ, युवकांना ते प्रेरित करताना दिसतात. आपल्या काव्यातून ते युवकांमध्ये एक ऊर्जा देतात आणि त्यांना रचनात्मक कार्याकडे वळवण्याच्या अब्दुल कलाम साहेबांची कविता आपल्याला मार्ग दाखवते. तिसरी गोष्ट मी जे सांगू इच्छितो, त्यांच्या कवितेत देशप्रेम तुम्हाला अगदी एक उच्च कोटीचा देशप्रेम तुम्हाला दिसून येतो. आणि ही एक अगदी महत्वपूर्ण गोष्ट आहे की अब्दुल कलाम हे माणुसकीसाठी जगले आणि त्यांच्या कवितेतून सुद्धा माणुसकीसाठी प्रेम आपल्याला दिसून येतो. जाती धर्म वंश याच्या पुढे जाऊन ते आपल्याला माणुसकीचा संदेश देतात. एका हृदयाला दुसऱ्या हृदयाला शी कसं जोडता येईल आपल्याला प्रेमाच्या माध्यमातून, स्नेहाच्या माध्यमातून, आपुलकीच्या माध्यमातून, मित्रतेच्या माध्यमातून याचा संदेश देणाऱ्या त्यांच्या कविता आहे. आणि भाषेच्या दृष्टीने अतिशय म्हणजे सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे. तर एकाला साधारण व्यक्तीला ज्याला साहित्याचं ज्ञान नसेल त्यांना सुद्धा डॉक्टर कलाम यांच्या कविता अगदी म्हणजे चांगल्या वाटतील आणि ग्राह्य वाटतील असं मला वाटतं.
0: परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात भारत माता ही केवळ एक भूमी नसून ती साक्षात वंदनीय जननी आहे. सात समुद्रापार राहूनही त्यांची नाळ आपल्या संस्कृतीशी आणि मातीशी जोडलेली असते. या मातृभूमीच्या चरणी प्रवासी भारतीयांची श्रद्धांजली डॉक्टर कलाम याप्रमाणे व्यक्त करतात,
3: मेरी भारत माँ, तुम जन्मदात्री, तुम पोषक हमारी, दिया मिशन दूर जाने का और दिया एक शाश्वत संदेश.
4: ओ मेरी संतान, मेरे प्यारो, जाओ कहीं भी तुम अगर, करो कोई भी काम मगर, याद रखना तुम सदा वचन मेरे बहुमूल्य तीन. कठिन समय में भी सत्य का साथ देना, मेहनत करना और खूब पसीना बहाना, ज्ञान और यश कमाना, ज्ञान और यश कमाना, जिस भी धरा पर रहो समृद्ध उसे बनाना.
0: एकदा डॉक्टर कलाम आणि त्यांचे मित्र प्राध्यापक विद्यासागर यांनी हैदराबाद ते दिल्ली दरम्यान एकत्र विमान प्रवास केला.

0: त्यांचे विमान दुधाळ पांढऱ्या ढगांनी वेढलेल्या आकाशातून उडत होतं. त्या भव्य दृश्यानं दोघंही स्तिमित झाले. त्यानंतर जेव्हा ते आशियाड विलेज कॉम्प्लेक्समध्ये फिरत होते तेव्हा नागफणीच्या झाडांच्या फांद्या आणि फुलांच्या थरांनी त्यांच्या अंतर्मनाला एका दिव्य अनुभवानं चिंब भिजवलं. याच अनुभवानं त्यांना लाईफ ट्री ही कविता लिहिण्याची प्रेरणा दिली. मानवी जीवनाचं गमक जेव्हा डॉक्टर कलाम जगत नियंत्या निर्मिकाला विचारतात तेव्हा एक दिव्य अंतर्वाणी प्रगट होते, ती या कवितेतून.
1: फुले उमलतात, सौंदर्य पसरवतात, सुगंध दरवळतात आणि मध देतात. जीवनाच्या पूर्वसंध्येला फुले शांतपणे पृथ्वीवर पडतात कारण ती तिचीच आहेत. हे माझ्या निर्मिती, हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे. तू जन्मला आहेस देण्याचे जीवन जग आणि मानवी जीवनाला जोड. तुझे ध्येय जीवन वृक्ष आहे. माझ्या निर्मिती, तुला माझे अनेक आशीर्वाद.
0: कितीही संकट आली तरी मानवानं कधीही हार मानू नये, नवनवीन क्षितिज शोधावीत हा विचार त्यांच्या कवितेतून सातत्यानं पुढे येतो. त्यांची कविता केवळ बाह्य सौंदर्याचं वर्णन करत नाही तर मानवी मनाच्या गाभ्याला स्पर्श करते. त्यांच्या कवितांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तत्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे. निसर्गातील फुलं, चंद्र, तारे, आकाश यासारख्या प्रतीकांचा वापर करून त्यांनी मानवी जीवन आणि आंतरिक ऊर्जा यांचं वर्णन केलं आहे. उदात्त ध्येयाची जोपासना करत मानवी मूल्याला वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या त्यांच्या कविता उत्तम जीवनाच्या जणू पथदर्शकच आहेत.
2: Creativity is born out of learning. That is, learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes you great. Starting point, learn. So learning ends with knowledge. The higher the learning, the higher the creativity, and the higher the knowledge, a nation benefits.
0: विज्ञान, अध्यात्म आणि साहित्य असा त्रिवेणी संगम असणाऱ्या डॉक्टर अब्दुल कलामांना आमचा मानाचा सलाम.

त्यांनी लिहिलेल्या अग्निपंख या पुस्तकातील ओळी प्रकर्षानं सांगाव्याशा वाटत आहेत. प्रत्येक भारतीयाच्या अंतरात वसत असलेल्या अग्निबिंदूला पंख लाभावे आणि या महान देशाचे भवितव्य उजळून निघावे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कवी मनाला त्यांच्यासारख्या काव्य प्रतिभेचा परिस्पर्श लाभा आणि नवोन्मेषाच्या काव्य तुषारांनी बुद्धी आणि मन पुलकित व्हावे. हीच सदिच्छा.

0: जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत. शीर्षक होतं कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. निवेदन होतं पूर्व कुलकर्णी आणि समर बोबडे यांचं. सहभाग होता सतीश रेवे आणि अतुल साखरकर यांचा. तर लेखिका आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
5: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
4: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
1: आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे मुंबई केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपत केलेत.
6: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
7: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
6: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
7: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
6: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
7: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: विश्वासाचं ठिकाण,
7: आरोग्याची खात्री, मानवटकर हॉस्पिटल.
8: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
9: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.
10: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
11: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
10: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
11: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
7: करिअरच्या नव्या दिशा. जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
11: अनेक प्रश्न, अनेक शंका,
7: तर कुठे मिळेल याचं समाधान
11: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
7: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
11: कॉल करा आणि प्रश्न विचारा
7: 07172254634 या नंबरवर.
11: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:00.

0: 30 मिनिटांनी
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11 वाजता.
0: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
3: यानंतर विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

103 मेगाहर्ट्स एफएम दोन्ही लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत सैराट या चित्रपटातील हे गीत.

चिंटू या चित्रपटातील गीता पणगलत. श्रुते हो आपण ऐकता आहात मराठी चित्रपट संगीत. यानंतर कार्यक्रमात एक विधा हो देत का या चित्रपटातील हे गीत.

राजमाता जिजाऊ या चित्रपटातील गीता पणकलत.

राजमाता जिजाऊ या चित्रपटातील गीता पण ऐकल्यात.

दगडी साड या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम चालता बोलता. आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत मनीषा झाडे, सादर करते उमेश दुपारे.
1: चालता
2: बोलता,
1: चालता
2: बोलता.
3: नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चालता बोलता, या कार्यक्रमात मी मनीषा
4: आणि मी सविता
3: सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत.
4: श्रोते हो, चालता बोलता या कार्यक्रमाचं नाव ऐकलं की मनात येतं
3: चालता चालता गप्पा, बोलता बोलता हशा आणि हसता हसता काहीतरी नवीन शिकण्याची मजा.
4: अगदी बरोबर, कारण आपल्या आयुष्यातील अनेक सुंदर गोष्टी या अशाच सहज गप्पांमधून उमलत असतात.
3: हो ना सविता, मग आजच्या या गप्पांना रंगत आणण्यासाठी तुम्ही तयार आहात का?
4: नक्कीच असतील. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम
3: ज्याचं नाव आहे चालता बोलता. नमस्कार, चालता बोलता या कार्यक्रमात आपलं स्वागत.
5: नमस्कार मॅडम.
3: नाव काय आपलं?
5: मी केशली हटवार.
3: काय करता आपण?
5: मी सध्या गृहिणी आहे मॅडम.
3: सध्या आहात, मग आधी काय करत होते आपण?
5: मी आधी 7 वर्ष अनुजीव तज्ञ म्हणून काम केलेलं आहे आणि 2 वर्ष टीचर शिक्षिका म्हणून झेटपे शाळेत काम केलेलं आहे. तसंच कामाचं म्हणाल तर मी लेखन केलं आहे विविध विषयांवर, भाषण करते आहे, लिखाणाची आवड आहे.
3: कसल्या प्रकारच्या लेखनाची आवड आहे आपल्याला?
5: महिला विषयक, समाज विषयक घटक आणि विज्ञान विषयक विशेषतः.
3: मग आता नोकरी सोडल्यानंतर आता काय करत आहात आपण?
5: आता होम मॅनेजमेंट.
3: तरी सुद्धा बरेच काम असतात होम मॅनेजमेंट मध्ये सुद्धा.
5: हो, सोबतच मी इनरव्हील क्लबची सदस्य असल्यामुळे विविध झेट सध्या आमचं विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत आहोत. आम्ही त्या कार्यक्रमांमध्ये गुड टच, बॅड टच, म्हणजे चांगला स्पर्श, वाईट स्पर्श यावर मी सध्या भाषण देते आहे. आणि तसंच अंधश्रद्धा निर्मूलन तोही विषय मी घेतला आहे, त्याही विषयावर विविध जिल्हा परिषद शाळेमध्ये भाषण देत आहे.
3: खूप चांगलं कार्य करत आहात आपण.
5: हो मॅडम.
3: आज आमच्या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला?
5: मला बंध प्रेमाचं या चित्रपटातील चिंब विजलेले, रूप सजलेले, गर्जनी आले, मेघ प्रीतीचे हे गाणं ऐकायला आवडेल.
3: खूप छान गाणं निवडलंय आपण आणि आमच्या सोबत बोलल्याबद्दल धन्यवाद.
5: धन्यवाद मॅडम.

0: नमस्कार सर, चालता बोलता या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. नाव काय तुमचं?
1: शालिक दानव.
0: काय करत असता आपण?
1: कार्यकर्ता आहे. आपल्या गाडी मुली साहित्य मंडळ शाखा भद्रावतीचा सचिव या नात्याने आणि त्याचप्रमाणे गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचा अर्थात संस्कार शिबिर आहे त्याचा मी आपला अध्यक्ष आहे.
0: अच्छा.
1: आणि संस्कार शिबिर आमच्या भद्रावतीला चालतं आणि त्याच्या मार्फत आम्ही कार्य करीत असतो.
0: शिबिरात काय काय घेत असता आपण?
1: शिबिरामध्ये अनेक गुरूंच्या माध्यमातून लहान मुलांना संस्कार दिले जातात. त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटीज वगैरे त्यांच्या आम्ही असलेले सर्व गुण हे आपल्या त्या शिबिरामध्ये आमचे गुरुधन शिकवतात.
0: अच्छा. नेमकं काय काय शिकवा तुम्ही त्यामध्ये?
1: त्याच्यामध्ये आपल्या कराटे असतात, संस्कार वर्ग असतात, त्याच्यामध्ये कथा कथन वगैरे येते, कविता कशा करायच्या, मुलांना मार्गदर्शन दिलं जाते.
0: अच्छा. खरंच आज संस्काराची खूप

0: गरज आहे. आपण बघतोय की आधीची पिढी आणि आत्ताची पिढी याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. आणखी काय करत असतं आपण?
1: आणि समाज कार्य करीत असतो. आता पहिलं शिक्षकच होतो
0: हा
1: एका शाळेमध्ये, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करीत होतो. तशाच प्रकारचा आता ऍक्टिव्हिटीज ज्या मुलामध्ये असतात, त्या मुलामध्ये असं आपलं म्हणजे आम्ही निवड करतो त्यांची आणि त्यांना योग्य असं मार्गदर्शन करतो.
0: म्हणजे लहान मुलांवरती प्रेम आहे म्हणायचं आपलं.
1: हा हा
0: अच्छा. आज आमच्या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला?

0: माझा स्वतःचा एक पार्लर आहे घरगुतीच, ओपन करते.
1: हा काही छोटे
0: नाही
1: कुठले कार्यक्रम ऐकत असता आपण?
0: जसं की माझी आवड आहे आणि परत कधी

0: करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री 55 वर कॉल करा।
1: राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित
2: सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली।
3: WCL
4: आयुष्मान मुफ्त उपचार मिळ रहा।
0: पैशांची बचत झाली आहे।